0: मूर्त विकासोन्मुख परिणाम संजाता। नवदिल्ल्यां वार्ताहरान् संबोधयता विदेश मंत्रालयस्य सचिवेन सुधाकर दलेल इत्यमुना न्यरूप्यत यत विविधेषु विषयक्षेत्रेषु 50 अधिकाः मूर्त परिणामाः प्राप्ताः। एताम् उपलब्धिं सः भारतस्य ब्रिक्स अध्यक्षतायाः महत्या सिद्धित्वेन वर्णितवान्। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी नवदिल्ल्यां समनुष्ठिते ब्रिक्स शिखर सम्मेलने उच्चस्तरीय द्विपक्षीय वार्तानां बहूनि उपवेशनानि अकरोत्। विगतेषु त्रिषु दिवसेषु प्रधानमंत्रिणा विविध देशानां शासनाध्यक्षैः राष्ट्राध्यक्षैश्च सह 15 द्विपक्षीय उपवेशनानि आचरितानि। एतदतिरिच्य तेन विश्वनेतृभिः अन्ताराष्ट्रिय संस्थानां प्रमुखैश्च सह काश्चन अनौपचारिकाः संक्षिप्त मन्त्रणाः अपि विहिताः। एताभिः मन्त्रणाभिः द्विपक्षीय सम्बन्धानां दृढीकरणाय परस्पर हितसम्बद्धेषु विषयेषु विचार विमर्शाय अथ च क्षेत्रीय वैश्विक घटनाक्रमेषु स्वदृष्टिकोणस्य आदान प्रदानाय महत्वपूर्णः अवसरः समुपलब्धः। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य मुम्बई नगरे 26 अधिक 2000 हिन्दी दिवसस्य अथ च 6 अखिल भारतीय राजभाषा सम्मेलनस्य उद्घाटन सत्रं संबोधयिष्यति। कृत्स्ने हि देशे अद्य गणेश चतुर्थी पर्व महता भक्तिभावेन श्रद्धया च आचर्यते। अयं पावन दिवसः ऋद्धि बुद्धि सिद्धिनां प्रतीकभूतस्य भगवतः श्री गणेशस्य जन्मोत्सवत्वेन आमान्यते। विनायक चतुर्थी उत गणेशोत्सवः इति नाम्ना प्रसिद्धः अयं दिनविशेषः 10 दिवसीयानां उत्सव कार्यक्रमाणां शुभारम्भं सूचयति, यस्मिन् भक्ताः स्वकीय गृहेषु मण्डपेषु च भगवतः गणेशस्य मृण्मयीं प्रतिमानं प्रतिष्ठाप्य विधिवत् पूजार्चनं कुर्वन्ति। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य गुजरात राज्ये अतितीव्र वृष्ट्यै नारंगवर्णपरा संचेतना प्रकाशिता। ऋतु विज्ञान विभागानुसारम् अद्य राष्ट्रीय राजधान्यां नवदिल्ल्यां हरियाणा राज्ये चंडीगढ़े पंजाबे पूर्व राजस्थाने असमे अरुणाचल प्रदेशे च अतिवृष्टि संभाव्यते। गतरात्रौ दुबई नगरे अनुष्ठितायां महिलानां 20-20 एशिया चषक प्रतिस्पर्धायाः अंतिम स्पर्धायां भारतेन श्रीलंका दलं 70 धावनांकैः पराजितम्। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मडिकेरे। ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್, ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್। ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು। ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಕೇವಲ 16,990 ರೂಪಾಯಿಗೆ। ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲ್ ರೋಡ್ ವಿರಾಜಪೇಟೆ। ಗೌರಿ ಗಣೇಶ ಹಬ್ಬದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ಜೀವಿಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಸಚಿವರಾದ ಶ್ರೀ ರಾಮಲಿಂಗರೆಡ್ಡಿ ಅವರ ಸಂದೇಶ।
2: ನಾಗರಿಕ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಗೌರಿ ಗಣೇಶ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ। ಪರಿಸರ ಪ್ರೇಮಿ ಗಣೇಶ ವಿಗ್ರಹಗಳನ್ನ ಬಳಸಿ ಅಂತ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ। ಪಿಒಪಿ ಮತ್ತೆ ರಾಸಾಯನಿಕ ಲೇಪಿತ ಗಣೇಶ ಗೌರಿ ವಿಗ್ರಹಗಳನ್ನ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹಾನಿಯಾಗುತ್ತೆ। ವಿನಾಯಕನ ಹಬ್ಬದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಗಣೇಶವನ್ನೇ ಬಳಸಿ ಅಂತ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ।
1: ಪ್ರಕಟಣೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮಾಲಿನ್ಯ ನಿಯಂತ್ರಣ ಮಂಡಳಿ। ನಿಧನ ಸುದ್ದಿ। ಕುಶಾಲನಗರ ತಾಲೂಕು ಮಲ್ಲೇನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಮಾದಲಾಪುರದ ಕೆಬಿ ಧರ್ಮರಾಯ ಅವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ। ನಿವೃತ್ತ ಸೈನಿಕರಾದ 64 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಕೆಬಿ ಧರ್ಮರಾಯ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ನಂತರ ಮೃತರ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ। ಮೂಲತ ಕೊಳಕೇರಿ ಕಾರಳಾನ ಇಕ್ಕ ಮಡಿಕೇರಿ ಭಗವತಿ ನಗರ ನಿವಾಸಿ ಪೌತಿ ಕಾಂಡಂಡ ಮಂದಪ್ಪ ಇಂಗಡಪೊನ್ನು ಪಟ್ಟು ಭೋಜಕಿಯ ಇಂಗ ಕೈಂಜ ಇರಲು ಮರಣಪಟ್ಟಿತು। ಅವಳು 90 ವಯಸ್ಸರ ಕಾಂಡಂಡ ಪಟ್ಟು ಭೋಜಕಿಯ ಇಂಗಡ ತಾಮನೆ ಜಬ್ಬಂಡ ಆಕೇರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜಣೆ 1 ಗಂಟೆಗೆ ಮಡಿಕೇರಿ ಕೊಡವ ಸಮಾಜ ಕ್ಯಾಕೊಳತ್ ನಡಪ ಕಾಕೊಟ್ಟು ಕರಂಬು ಗ್ರಾಮತರ ಅಮ್ಮಂಡೀರ ಪೌತಿ ಅರ್ಜುನ ಇಂಡಪೊನ್ನು ಗಂಗವ್ವ ಗೌರಿ ಅಯ್ಯಂಗ ನಿನಾದು ಬೈಟು ಮರಣಪಟ್ಟಿತು। 90 ವಯಸ್ಸರ ಅಮ್ಮಂಡೀರ ಗಂಗವ್ವ ಗೌರಿ ಅಯ್ಯಂಗಡ ತಾಮನೆ ನಾಪೊಕ್ಲು ನಾಟೊಳುಂಡ ಇಂಗಡ ಚಾವು ತೊಡಿನ 10 ಗಂಟೆಗೆ ತನ್ನ ಚೇರಂಬಾಣಲುಳ್ಳ ಮೋವ ಪಳಂಗಿಟ್ಟಿರ ಲಾಲು ಎಂಡ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಚ್ಚಿತು। ಆಕಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು 11 ಗಂಟೆಗೆ ಕಾಕೊಟ್ಟು ಪರಂಬು ಒಕ್ಕ ಕ್ಯಾಕೊಳತ್ಲು ನಡಪ। ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ। ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ।
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಇದೀಗ ಕೆಲವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ನಂತರ ಸಮಯ 7:05 ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರದೇಶ